बाचा कर सिमरंत तुझे तिन दुख दरिद्र मिटियो जो खिण नंग कर्म कर तुए दर्श परस पारस सर बल